ishi jarë dika, po kërën dika. Miss World dhiki, World Cup dhika. Chandrayaan dhika, Insat dhika, nai kahaniyon ne naya Bharat likha. Kahani nahi badli, style gaya hai badal. जो कहानियां हम सुनते आए देखते आए अब वही वैसी ही कहानी सुनाएगा डिजिटल।